रसिकमणी हो नमस्कार, एम टू वरापर सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन योन एम टू. म्हणजे बाप्पाच्या आशीर्वादाने कार्यक्रमाच्या शुभारंभी करणार आहोत सागर जगदार्दन आणि साथी कलाकारांचे समुद्र वाजात ऐकूया गणराया माऊली.

रसिक मंडळी, हे संगीतमय वातावरण अगदी रंगीत आणि आनंदमय करण्यासाठी वाजवतो आपल्या सगळ्यांसाठी अजय गुगावली आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात हे अप्रतिम गाणं आहे, भरला हा मधुमासा.

रसिकमणी गुडे असाल, तुम्ही ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. आणि म्हणजे हो, एका आठवड्याच्या ताणतणावानंतर आणि वीकेंडचे स्वागत करण्यासाठी थोडं मेकअप शेकअप तर व्हायलाच पाहिजे. ऐकूया निक शिंदे आणि सोनाली सोनवणे यांचे समुद्र आवाजात.

एनएस मुंडू एका थसकेदार लावणी गीताने या कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत. इश्कात हो या दंग आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.